नमो सर्व काले नमो सर्व धाते नमो सर्व काले नमो सर्व काले नमो सर्व काले नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे नम

नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्ते दयाले नमस्ते वर्णे नमस्ते मरणे नमस्ते जरारंग नमस्ते।